नमस्कार मंडळी, मी अंजली। पोटासाठी अखंड राबणाऱ्या कष्ट करणाऱ्या जनसामान्यांना विरंगुळ्याचे, निवांतपणाचे, फुरसतीचे आणि मनोरंजनाचे चार क्षण हवे असतातच। घरादारासाठी दिवसरात्र झिजणाऱ्या मायमाऊल्यांच्या हातांना देखील थोडी विश्रांती हवी असते। आणि यासाठीच या मराठी मातीत गावोगावी यात्रा जत्रा भरवल्या जातात। कुठल्या तरी देवस्थानाशी निगडीत अशा या यात्रांना जत्रांना फार मोठी परंपरा लाभलेली आहे। जाती धर्माच्या भिंती ओलांडून पंचक्रोशीतली सगळी मंडळी या निमित्तानं एकत्र येतात, निखळ आनंदाचे क्षण लुटतात। ग्रामीण जनतेचं भावसंवर्धन करणाऱ्या या जत्रा साऱ्या समाजाला एका सूत्रात बांधत या जत्रा फुलतात। कुस्त्यांचे फड इथे रंगतात, हळदी कुंकू, रंगीबेरंगी बांगड्या, कपडे, फुगे, बत्तासे, पिपाण्या यांनी दुकानं सजतात। बारा बारा कोसांचं अंतर तुडवत घरच्या लेकरा बाळांसहित नटलेल्या सजलेल्या गृहलक्ष्मीला घेऊन गावोगावच्या बैलगाड्या जत्रेत येऊन पोचतात। लोकांच्या मनाला आनंद देणारा आणि अंतर्मनाला साद घालणारा हा उत्सव। खंडोबाची जत्रा, ज्योतिबाची जत्रा, कोकणातली अंगणेवाडीची जत्रा, अमरावती जवळची ऋणमोचन आणि बहिरमची यात्रा, माळेगावची यात्रा, किती नावं घ्यावीत। या सगळ्या यात्रा जत्रांमध्ये त्या त्या प्रदेशातल्या गावातल्या प्रसिद्ध खाद्यपदार्थांचाही मनसोक्त आस्वाद घेता येतो बरं। आणि जत्रेतल्या या खाद्य संस्कृतीला तिथल्या मातीचा सुगंध असतो। थंडीची हलकी चाहूल लागली, शेतातली पिकं कापणी होऊन घरी आली आणि बळीराजाला थोडी उसंत मिळाली की सुरू होतो हा यात्रा आणि जत्रांचा मौसम। आनंद देणारा, थकल्या भागल्या मनावर चैतन्याची हळुवार फुंकर घालणारा, नवी उमेद, नवा उत्साह देणारा।

आपल्या या मराठी मातीत इथल्या साहित्य पंढरीत अनेक थोर शब्दप्रभूंची लेखणी बहराला आली. त्यांनी रचलेल्या कवितांनी गीतांनी आपलं भावविश्व फुलवलं, समृद्ध केलं. त्यातल्याच एक थोर लेखिका, कवयित्री, गीतकार शांताबाई शेळके. शांताबाई शेळकेंच्या शब्दांनी लता मंगेशकर आणि आशा भोसलेंच्या सुरांचा साज लेऊन जन्म घेतला आणि मग एकापेक्षा एक श्रवणीय, सुरेल, बहारदार गीतांनी अवघा महाराष्ट्र न्हाऊन निघाला, संपन्न झाला. शांताबाईंचा जन्म इंदापूरचा. लोकसाहित्य आणि संस्कृतीच्या त्या अभ्यासक. साध सरळ भाबडं वास्तवाचं चित्रण करणारं, कारुण्यानं ओथंबलेलं, हळवे निरागस अंकुर फुलवणारं, आनंदाच्या उर्मी उसळणारं लोकसाहित्य हा शांताबाईंच्या वाङ्मय निर्मितीचा आधार. साहित्याचे सगळे प्रकार त्यांनी तेवढ्याच कौशल्यानं हाताळले, पण तरीही एक गीतकार म्हणून त्या विलक्षण लोकप्रिय झाल्या, घराघरात पोचल्या. मराठी चित्रपटातली कितीतरी अजरामर गीतं शांताबाईंच्या लेखणीतून उतरलेली आहेत. त्यांनी लिहिलेल्या भावगीतांचा तर मराठी मनाला लळा आहे. आई बघना कसा हा दादा हे अवखळ बालगीत शांताबाईंचंच. हीच लेखणी शालू हिरवा पाचूनी मरवा या गीतातून नवथर कोवळ्या हृदयाची थरथर तेवढ्याच अलवारपणे व्यक्त करते. वादळ वारं सुटलं ग हे कोळी गीतही हीच लेखणी प्रसवते. तर असे नमी नसे नमी ही विराणीही अलगदपणे व्यक्त करते. असता समीप दोघे हे धुंद करणारं प्रेमगीतही त्यांचंच. तर का धरिला परदेश ही बैठकीची लावणीही त्यांचीच. करा आता गाई गाई ही लडीवाळ अंगाई देखील त्यांचीच. आणि कशी गवळण राधा बावरली हे नाजूक हळुवार प्रीतिगीतही त्यांचंच. इथे म्हणून सांगावं शांताबाईंच्या कसदार लेखणीविषयी.

आपली संपूर्ण भारतभूमी कृषी प्रधान आहे. शेती हा फार मोठा व्यवसाय पूर्वापार चालत आलेला आहे. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं पूर्वी म्हणत असत. पण आता मात्र बदलत्या कालोखात सगळे संदर्भ बदलले. उन्हाळा चांगला रणरण तापायला लागला की उन्हाचे चटके सोसत हा बळीराजा स्वतःच्या कुटुंबासहित खरीपाच्या हंगामाची पूर्वतयारी करीत असतो. सकाळपासूनच जमिनीची मशागत, निंदण, खुरपणं, तण आणि धसकटं काढून त्या काळ्या आईची अविरत सेवा करणं सुरू असतं. सूर्य माथ्यावर आला की कारभारीण मग भाकरीचं गाठोडं आणि थंडगार माठातलं पाणी घेऊन येते. झाडाखाली सावलीत बसून सुखदुःखाच्या गोष्टी करत जेवण उरकतं. घटकाभर विश्रांती घेतली की पुन्हा काम सुरू ते पार सूर्य मावळेपर्यंत. शिवाय वेळात वेळ काढून शेतीच्या अवजारांची देखभाल करून ती सगळी पेरणीसाठी जय्यत तयार केली जातात. पेरणीसाठी उत्तम दर्जेदार बियाणं हवं, त्यासाठी पैशाची जुळवाजुळव, खत आणि कीटकनाशकांची खरेदी. पैशाची जोडणी नाही झाली तर प्रसंगी घरची लक्ष्मी अंगावरचा किडूक मिडूक काढून देते आणि आमचा शेतकरी राजा सज्ज होतो येणाऱ्या हंगामासाठी. भरपूर पाऊस पडेल, वरुण राजाची कृपा होईल, हिरवगार पीक वाऱ्यावर डोलू लागेल, भरघोस पिकाचं उत्पन्न येईल, खळ्यात धान्याच्या राशी लागतील, घरचं दारिद्र्य फिटेल, लेकीचं लग्न झोकात करता येईल, लक्ष्मीला एखादा सास घडवता येईल, म्हाताऱ्याचं डोळ्याचं ऑपरेशन करता येईल, अशी अनेक स्वप्न त्यांच्या डोळ्यांपुढे साकार होत असतात. आणि बघता बघता काळे मेघ दाटून येतात, विजांचं नर्तन सुरू होतो, टपोरे थेंब बरसायला लागतात आणि आमचा बळीराजा कामाला लागतो नव्या जोमानं.